विष्णुमाद नाद विष्णुमाद वेद विष्णुमाद जीव विष्णुमाद भेद विष्णुमाद रूप विष्णुमाद रंग विष्णुमाद रागे फिरे जन विष्णुमाद पौन विष्णुमाद पानी विष्णुमाद अग्नि खे डै बिडाणी विष्णुमाद धरती विष्णुमाद खानी विष्णुमाद साध लगे प्राणी विष्णुमाद संजोग विष्णुमाद मजोग विष्णुमाद